ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही यावेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, आपण तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि त्यानंतर जीवनाचा प्रवास करत असताना आयुष्याच्या एका उंचीवर अशा उंचीवर जाऊन पोहोचतात की त्यांचा हा जीवन प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणा असतो आणि आपण त्याच्यातून अनेक असे मुद्दे घेतो, पॉईंट्स घेतो, ज्याच्या माध्यमातून आपल्यालासुद्धा पुढे जीवनामध्ये असं मार्गक्रमण करत असताना आपल्या संघर्षामध्ये कमी येऊ शकते. आणि अशा पद्धतीचा आपण हा कार्यक्रम तेरणीची प्रेरणा या नावाखाली चालवतो आणि अनेक अल्युमिनियमचे जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची जीवनगाथा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकलेली आहे. आज ही रेडिओ तेरणासाठी अतिशय खूप सुंदर आणि खूप चांगला दिवस आहे आजचा, खरं तर कारण आज रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये खास व्हिजिट केलेले 1996 ते 2000 या कालावधीमध्ये शिक्षण घेतलेले, 2000 साली पासआउट झालेले अनेक विद्यार्थी या ठिकाणी रेडिओ तेरणाला व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांचाही जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये इथे माझ्यासमवेत आहेत श्री मिहिर महापात्राजी. ते मूळतः ओडिसा इथून राहणारे आहेत, सध्या पुणे येथे कार्यरत आहेत सिमेंट्स कंपनीमध्ये. त्यांचं कम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण झालेलं आहे. त्यांच्यासमवेत आहेत श्री सौरभ श्रीवास्तवजी. ते मूळतः गोरखपूर येथील आहेत उत्तर प्रदेश. ते पण सध्या पुणे येथे बिल केअर रिसर्च या कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि ते प्रोडक्शनमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. माझ्यासमवेत आहेत श्री संजयजी पांडे. ते मूळतः लखनऊ उत्तर प्रदेश येथून आहेत आणि आता सध्या म्हणजे गेल्या 22 वर्षापासून लंडन इथे स्थायिक आहेत आणि ते BNP अशा एका कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्याही विषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजयजी वायकर. ते असोसिएट प्रोफेसर आहेत MGM कॉलेज मुंबई इथे आणि बेसिकली ते अहमदनगरमधून आहेत आणि त्यांचं पण कम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण झालेलं आहे. मी खरं तर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आम्हाला खूप आनंद होतोय रेडिओ तेरणामध्ये आपलं स्वागत करताना.
2: थँक्यू.
1: तर सर्वप्रथम तर मी मिहिर महापात्राजी आपसे मैं स्टार्ट करना चाहूंगा की आणि ऐकणारे श्रोते हो, आता हे सर्वजण जे आहेत ते हिंदीमध्ये बोलणार आहेत, फक्त केवळ श्री डॉक्टर संजयजी वायकर जे आहेत ते अहमदनगरचे आहेत, ते मराठीमध्ये आपल्याला सर्वांशी संवाद साधतील. बट मिहिर महापात्राजी, आप लगभग 2000 में पास आउट हो चुके हो, अभी 2023 का लास्ट मंथ स्टार्ट है, तो अभी ये 22-23 सालों के बाद आप जब कैंपस में आ रहे, आप सभी के लिए क्वेश्चन है, तो आपका मतलब मेमोरीज कैसे चेरिश कर रही है और आपको पुराने जमाने का जो भी है वो कैसे यादें अभी आ रही है?
2: क्या फर्स्ट टाइम जब हम लैंड किए उस्मानाबाद में, तो हम देखना चाहते थे कि
1: आप उस्मानाबाद का आप धाराशिव
2: ओके तो धाराशिव पे जब हमने लैंड किया फर्स्ट टाइम, तो हम पहले देख रहे थे कि क्या क्या चेंजेस हुआ है सिटी में. तो अपने पुराने यादें के हिसाब से हम देख रहे थे कि कौन से शॉप में हम जाते थे, कौन से रेस्टोरेंट में हम जाते थे खाना खाने, और कौन से विजिटिंग प्लेसेस था जहां पे अभी चेंजेस बहुत सारे देखे, बहुत सारे चेंजेस हो चुके हैं वहां पे. एंड वो देख के बहुत अच्छा लगा क्योंकि बिकॉज सब जगह पे अभी सिटी इज ग्रोइंग, सो यहाँ पे भी हमें धाराशिव में भी देखने को मिला. सो दैट इज वेरी नाइस थिंग हैपेंड. एंड कॉलेज में जब हम आए, हम देखे थे कम्प्लीटली सीन चेंज्ड हियर. सो उस टाइम जो हमारे फेवरेट हॉस्टल्स, जो हम उसको टाइटैनिक बोलते थे, बिकॉज उस टाइम हम बाहर से जब हम लाइट लगाते रात में, तो हम देखते थे कि पूरा कम्प्लीटली

0: रोल फायनल इयरला, त्यामुळे ते गाणं माझ्या आता पण म्हणजे डोक्यामध्ये आहे. आणि तुम्ही जसं बोललात की ह्या कॉलेजची लगेच आठवण देते किंवा इथं आल्यानंतर, तर आणि नेहमी आम्ही त्या गाण्यावर असं हे करायचं, ते गाणं जस्ट वो फिल्म आया था ए क्या बोलती तू
1: अच्छा
0: अँड दी अदर वन
1: अच्छा
0: फ्रॉम दॅट
2: सत्या
0: सत्या आपली
3: सत्याचं
0: दॅट वॉज
1: तभी से उसका नाम भाऊ हमने
3: रखा है. अच्छा अच्छा अच्छा ओके ओके. तर मिहिर महापात्राजी, सौरभ श्रीवास्तवजी, संजय पांडेजी आणि डॉक्टर संजय वायकरजी. मिहिर महापात्राजी आहेत ते ओडिसापासून, ओडिसा इथून आहेत बेसिकली आणि पुणे इथे सध्या सिमेंट्स कंपनीमध्ये जॉब करत आहेत. सौरभ श्रीवास्तवजी गोरखपूरमधून आहेत, जे आपल्याला सर्वांना माहिती आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी जे आहेत त्या गोरखपूर या क्षेत्रातून येतात, ते पण पुण्यामध्ये आहेत सध्या. संजयजी पांडे हे लखनौमधून आहेत आणि ते लंडनमध्ये आहेत. आणि डॉक्टर संजय वायकरजी हे अहमदनगर इथून येतात बेसिकली आणि सध्या MGM कॉलेज मुंबई इथे प्राध्यापक आहेत. मैं आप सभी का सही तो और भी बहुत बातें करना चाहता हूं मैं वैसे तो, लेकिन हमारी बातें होती होती अभी लगभग आधा पौन घंटा पूरा हो चुका है. तो ये आपके जो मेमोरीज है ये हमारे लिए बहुत चेरिश करती है और हमको एक एनर्जी देती है, क्योंकि हमारे भी लाइफ में ऐसे कुछ पल्स आते हैं जो कि हमको लगता है कि यार नहीं हम कहीं तो डिप्रेशन में है या हम कहीं तो लो फील कर रहे हैं, लेकिन जैसे आपके एक्सपीरियंस हम सुनते हैं तो लगता है नहीं लाइफ बहुत अच्छी है और आगे जाना चाहिए. तो ये जो आपने एक्सपीरियंस हमारे साथ शेयर किया है हमारे लिए भी बहुत एनर्जेटिक है, सुनने वालों के लिए तो काफी है. तो आपका मैं बहुत शुक्रिया और
2: थैंक यू वेरी मच एंड वी विश यू ऑल द वेरी बेस्ट.
3: थैंक यू. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ठेवून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा, किंवा आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500000. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भारताची जुनी परंपरा असलेली जी शेती आपण करत आहोत त्याच्यामध्ये फुलशेती याचा समावेश आपल्याला करावा लागेल. तर फुलशेती कशी आहे, फुलशेतीच्या संदर्भातल्या सर्व बाबी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, फुलशेती करणे ही भारताची खूप जुनी परंपरा असली तरी सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीनं एक शास्त्र म्हणून फुलशेती अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात लहान लहान क्षेत्रावर खूप प्राचीन काळापासून फुलशेती केली जाते. तरीसुद्धा व्यापारी तत्वावरील आधुनिक फुलशेती ही अलीकडची संकल्पना आहे. पूर्वीपासून उघड्यावर फुलशेती केली जात असल्यानं त्यांना जैविक आणि अजैविक घटकांशी सामना करावा लागत असे. त्यामुळे या पिकापासून भरपूर दर्जेदार उत्पादन हे मिळण्याची शाश्वती नसायची. आताच्या जागतिकीकरणाच्या युगात मात्र निर्यातक्षम फुलोत्पादनास महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या संकल्पनेनुसार सध्याच्या स्पर्धात्मक युगात उच्च प्रतीचे दर्जेदार फुलोत्पादन घेणे हे गरजेचे झालेले आहे. जगात सध्या फुलांचा व्यापार तेजीत आहे. त्यामध्ये 6-20% प्रतिवर्षी वाढ होत आहे. परंतु फुलांच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा अतिशय कमी आहे, म्हणजे 0.07% इतका आहे. गेल्या काही वर्षातील फुलशेतीविषयी केंद्र शासनाची धोरणे लक्षात घेऊन मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांच्या आसपास अत्याधुनिक फुलोत्पादनासाठी उभारलेल्या उच्च तंत्रज्ञान हरितगृहांची उभारणी आता वाढल्याची दिसून येते आहे. तामिळनाडू हे भारतातील फुलोत्पादन करण्यामध्ये अग्रेसर असलेले राज्य असून त्याखालोखाल कर्नाटक राज्याचा समावेश होतो. या दोन्ही राज्यांमध्ये भारतात फुलशेतीखाली असलेले एकूण क्षेत्राच्या तसेच कर्नाटकमध्ये बंगळूर शहरात भारतातील पहिले फुलांचे संगणकीकृत लिलाव विक्री केंद्र हे कर्नाटक ॲग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने सुरू केले आहे. मंडळी, जगातील बहुतांश देशातील फुलशेती ही खेळते भांडवल निर्माण करणारा व्यवसाय आहे. फुलपिके आणि शोभिवंत झाडे ही देशी आणि परदेशी व्यापारासाठी लागवड करण्यास उपयुक्त असून त्यापासून प्रति एकर मिळणारे उत्पादन हे तुलनात्मकदृष्ट्या शेतातील इतर नगदी पिके, भाजीपाला या पिकांपेक्षा जास्त आहे. शेती उत्पादन हे बाजारात किलो अथवा क्विंटलमध्ये विकले जाते, परंतु फुलांच्या दांड्यांची विक्री ही नगावर केली जात असते. त्यामुळे फुलदांड्यापासून मिळणारे उत्पादन हे सर्वसाधारणपणे अधिक असतं. साधारणतः ग्लॅडिओस, गुलाब, जर्वेरा, कार्नेशन, ऑर्किडस, ॲथुरियम इत्यादी फुलांपैकी बाजारात फुलदांडे विकले जातात. तुलनात्मकदृष्ट्या फुलपिके ही हंगामी असून लागवडीपासून त्यांना फुलावर येण्यासाठी कमी काळ लागतो, म्हणजे उत्पादकता अवस्थाही लवकर सुरू होत असते. सध्याच्या आधुनिक युगात फुलशेती करणे म्हणजे बाजारात चढ्या दराने विक्री होणाऱ्या लांब दांड्याच्या फुलपिकांची शेती करणे असे मानले जाऊ लागले आहे. उच्च प्रतीची लांब दांड्याची फुले प्रामुख्याने घराच्या आतील भाग सुशोभित करण्यासाठी, सभा, संमेलन, समारंभासाठी लागणारे स्टेज डेकोरेशन करण्यासाठी, तसेच फुलांचे गुच्छ, पाकळ्या, तुरे हे इतर कामासाठी लागत असतात. भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत सण आणि समारंभामध्ये जाई, जुई, मोगरा, आबोली, झेंडू, ॲस्टर, शेवंती, गॅलर्डिया इत्यादी फुलांच्या सुट्या भागांची मोठी मागणी असते. आणि असे सण, समारंभ आणि उत्सव भारतात हे वर्षभर चालू असतात. फुलांचा वाढता उपयोग व्यक्तिजीवनात करण्याला सध्या भारतात वेगळेच महत्त्व आहे. अगदी माणसाच्या जीवनशैलीला फुलांचा उपयोग जोडलेला आहे असे म्हणणं वावगं ठरणार नाही. याशिवाय कित्येक लोक फुलशेती, लँडस्केप, हरिद्वारातील फुलशेती या महत्त्वपूर्ण विषयाचे सल्लागार म्हणून काम देखील करत आहेत. तर काही लोक या विषयाच्या अद्ययावत ज्ञानाचे धडे घेऊन इतरांना प्रशिक्षण देण्याचा देखील प्रयत्न सध्या करत आहेत. फुलशेतीतील काही यशस्वी उद्योजक या व्यवसायात इतर सुशिक्षित लोकांना नोकरीची संधीसुद्धा उपलब्ध सध्या करून देत आहेत. याशिवाय फुलशेतीमध्ये संशोधन आणि फुलपिकांचे उत्पादन या व्यवसायामध्येही मोठी संधी आहे. मोठ्या शहरांमध्ये सुंदर शहराचे नियोजन, त्याचा आराखडा तयार करणे, आखणी करणे आणि स्मार्ट सिटीची उभारणी करणे या हल्लीच्या वाढत्या शहरीकरणामध्ये अतिशय उच्च प्रतीचा आणि फायदेशीर व्यवसाय झाला आहे. जगामध्ये जवळपास 146 देश फुलांचे उत्पादन आणि विक्री या व्यवसायामध्ये अग्रेसर आहेत. अशा या व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्व असलेल्या फुलशेतीला सध्या सौंदर्याच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. स्मार्ट सिटीची संकल्पना आणि सध्या केंद्र शासनाने भारतातील 46 शहरांची सुंदर शहरामध्ये परिवर्तन करण्याची तसेच अनेक स्मार्ट सिटी उभा करण्याची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे त्या अंतर्गत करोडो रुपयांचे उत्पादन देणारा बांधकाम उद्योग नावरूपाला येत असला तरीही यामध्ये फुलशेती, शोभिवंत झाडे याचबरोबर अनेक प्रकारची उद्यानं तयार करण्याचं काम देखील सुरू होत आहे. त्यामुळेच त्याच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे. शहराच्या सौंदर्याबरोबर घराचे आंतरबाह्य सौंदर्य देखील वाढायला हवं. घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी शोभिवंत पानाफुलांच्या कुंडीतील झाडांची आणि फुलांची कल्पकतेने सौंदर्यपूर्ण मांडणी करून घराच्या आतील शोभा वाढवण्यासाठी देखील आता मोठे प्रयत्न केले जात आहेत. तर अशा प्रकारे घर, व्हरांडा, खिडक्या, गच्ची असेल, त्याचबरोबर घराभोवतालचा मोकळा परिसर असेल, या ठिकाणी आता मोठे प्रयत्न केले जात आहेत. मंडळी, जागतिकीकरण झाल्यानंतर कृषी क्षेत्रात फुलशेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय ठरला आहे. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी एक चांगला मार्ग उदयास आला आहे. कमीत कमी क्षेत्रावर अधिकाधिक उत्पादन मिळण्याचं साधन म्हणून अल्पभूधारक असलेला शेतकरी याच्याकडे आकर्षित होत आहे. जागतिकीकरणामुळे विविध बाजारपेठा फुलांसाठी खुल्या झाल्या आहेत आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये फुलांची विक्री करण्याची संधी आहे. असे करून त्यातून बरीच परकीय गंगाजळी आपल्या देशात येऊ शकते. शेतकऱ्यांबरोबरच देशाचीही प्रगती होण्यास यामुळे मदत होणार आहे. जगभरात फुलशेतीचा विकास 10% दराने होत आहे आणि 50 जास्त देश मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन आणि व्यवसाय करत आहेत. फुलांच्या उत्पादन मूल्यानुसार अमेरिका, जपान, इटली, जर्मनी आणि कॅनडा हे देश अग्रेसर आहेत. तर चीन आणि भारतामध्ये फुलांखालील लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. जगात जास्तीत जास्त फुलांचा वापर करणाऱ्या देशांमध्ये युरोप, अमेरिका आणि जपानचा समावेश होतो. परंतु बरेच आफ्रिकन देश आता या क्षेत्रामध्ये आगेकूच करत आहेत. उत्पादन करण्यासाठी एक नवा मार्ग उपलब्ध होत आहे. 2013 जगामध्ये फुलांच्या निर्यातीचे मूल्य 20 अमेरिकन डॉलर इतके होते. यामध्ये फुलदांड्या, पाने, कुंड्यातील शोभेच्या वनस्पती, फुलांचे कंद याचा देखील समावेश होतो. मंडळी, उत्तम दर्जांच्या फुलांची निर्मिती करणे आणि त्याच्यापासून अधिकचा भाव मिळवणे हा शेतकऱ्यांचा फुलशेती करण्यामागचा मुख्य उद्देश असतो. परंतु उत्तम प्रकारे फुलांचे उत्पादन करणे हे त्याच्याच हातात असते. फुलांच्या गुणवत्तेवर फुलांची बाजारातील किंमत ठरत असते. फुलांच्या दर्जानुसार ग्राहकाला आनंद आणि समाधान प्राप्त होत असते. मंडळी, फुलोत्पादन आणि मार्केटिंगचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस अनेक बाबींचा अभ्यास करणं हे शेतकरी बांधवांना खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तावान फुलांचे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त उत्पादनच नव्हे, आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली जी मानांकनं आहेत त्याचीसुद्धा काटेकोरपणे अवलंब करणं गरजेचं असतं. उत्तम दर्जाच्या पिकवलेल्या फुलांना योग्य तो भाव मिळवण्यासाठी फुलांची योग्य पद्धतीनं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. फुलोत्पादन करण्यासाठी जितक्या पुष्पदांड्याची काढणी केल्यानंतर लगेच त्यांना पाण्यामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. स्वच्छ पाणी, अवजारे, फुले ठेवण्याची बकेट, भांडे इत्यादी साहित्यांची वेळोवेळी स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं. काढणी झाल्यानंतर ही फुले वर्गीकरणासाठी वर्गीकरण विभागात ठेवण्यात येतात. मार्केटमध्ये पाठवण्याअगोदर फुलांच्या प्रतीनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. फुलांच्या वर्गीकरणासाठी जगामध्ये वेगवेगळी मानांकने अस्तित्वात आहेत. ती प्रत्येक देशानुसार वेगळी असू शकतात. गरजेनुसार वर्गीकरण केल्यानंतर फुलांचे पॅकिंग केले जाते. पॅकिंग करण्यासाठी विविध प्रकारचे बॉक्स उपलब्ध असतात. यामध्ये कोरुगेटेड फायबर बॉक्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. विविध आकाराचे आणि लांबी रुंदीचे बॉक्सेस सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यानुसार फुलांच्या प्रकारानुसार त्याची योग्य निवड केली जाते. ही पूर्ण प्रक्रिया वातानुकूलित क्षेत्रात करणं हे शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचं ठरू शकतं. मंडळी, 100% निर्यातक्षम फुलोत्पादन करणाऱ्या संस्थांना सरकारकडून सुद्धा 50% अनुदान हरितगृहातील पुष्प उत्पादनासाठी दिलं जात आहे. शिवाय अशा उत्पादनातून निघणाऱ्या मालाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असेल तर 50% माल स्थानिक बाजारामध्ये विकण्याची सवलत या संस्थांसाठी आहे. निर्यातक्षम फुलोत्पादनाचा उद्योग भारतात वाढावा म्हणून भारत सरकारने उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील 10% कर सवलत दिली आहे. तसेच आयात निर्यातीवरील या उद्योगाशी निगडीत असलेले नियमही शिथिल केले आहेत. यामुळे भारतात हरितगृहातील फुलशेती हा उद्योग सध्या नावारूपाला येऊ शकतो. याची कारणेही तशीच आहेत. एक म्हणजे भारताच्या जवळ सिंगापूरसारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे. भारताचे हवामान या उद्योगाला अत्यंत

0: पोषक आहे, कारण भारताच्या वातावरणात भरपूर सूर्यप्रकाश असून येथील हिवाळा, कृत्रिम प्रकाश, तापमान याची भारतातील हरितगृहांना गरज पडत नाही. तो त्यांना योग्य प्रमाणात नैसर्गिकरित्या वर्षभर उपलब्ध होत असतो. त्यामुळे साहजिकच फुलोत्पादनाच्या निर्यातीमुळे देशाला 20-25% जास्त परकीय चलन इतर शेती उत्पादनाच्या तुलनेत मिळते. तसेच प्रति हेक्टर उत्पादनही इतर पिकांच्या तुलनेत फुलशेतीपासून आपणास मिळू शकते. फुलांच्या निर्यातीत असलेला वाव फायदे लक्षात घेऊन अपेडा या संस्थेने भारतातील नोएडा, बेंगलोर, मुंबई या ठिकाणी फुलांचे लिलाव केंद्र स्थापन केले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक केंद्र पुणे या ठिकाणीही स्थापन होत आहे. याशिवाय भारतातील पुष्प उद्योजकांना फुले निर्यातीस प्रोत्साहित करण्यासाठी अल्समेर नेदरलँड येथे फुलांचे बाजार केंद्र उपलब्ध आहे. मानवी जीवनातील फुलांचे महत्त्व, फुलोत्पादनात असलेला वाव लक्षात घेऊन भारत सरकारनेही देशातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या फुलपिकावर संशोधन करून त्याचा विकास करण्यासाठी अनेक प्रादेशिक विभाग पाडले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे फुलशेतीस मिळत असलेले महत्त्व विचारात घेऊन शेतकरी बंधूंनी उच्च तंत्रावर आधारित फुलशेती करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणं हे आता अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. तर मंडळी, आपण भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते नमस्कार. श्रोते आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मी रमेश पेठे घेऊन आलो आपल्या आवडीचा कार्यक्रम स्वर बहार. श्रोते हो, आजच्या स्वर बहारची एक थीम आहे, मोठी इंटरेस्टिंग थीम आहे, ज्या थीमचा आनंद आपण सदैव घेत असतो. श्रोते हो, विसरण म्हणजेच पुन्हा आठवणं. मग आपली फिल्म इंडस्ट्री त्याला अपवाद कशी बरे? या भूलण्याचा फॉर्म्युला आणि त्यातील रंजन फारच गोड आहे. त्यामुळं भूलण्यात आठवण आहे, प्रेम आहे, राग आहे आणि एक प्रकारचा विरह सुद्धा आहे. म्हणूनच आजच्या आपल्या स्वर बहारची थीम ही आहे भूलना. तेव्हा आनंद घेऊयात या थीमचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत गात आहेत नितीन मुकेश आणि अनुराधा पौडवाल. संगीतकार आहेत भूषण दुवा आणि चित्रपट आहे बेवफा सनम.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि अमित कुमार. गीत आहे असद भोपाली यांचं, संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

श्रोते हो, स्वर बाहेर या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम आहे भूल ना. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे सपने साजन के.

हम तुम्हारे हैं सनम या चित्रपटातील गीत गात आहेत सोनू निगम आणि स्वप्ना अवस्थी. गीत आहे कार्तिक यांचं आणि संगीतकार आहेत बाली भ्रमभट. श्रोतहो स्वरवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून भूलना या थीमचा आनंद आपण घेत आहात.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 एफएम आपण ऐकत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत राजेश रोशन आणि चित्रपट आहे झुली.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम मोठी इंटरेस्टिंग आहे, ती आहे भूल ना. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे आशिकी.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 एफ एम वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार। कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि अलका याज्ञिक। गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे बरसात।

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अनुराधा पौडवाल. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे नगीना.

श्रुती हो स्वर बाहेर या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत सुखविंदर सिंग. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे खिलाफ.

श्रोतेहो स्वर बाहेर या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मोहित चव्हाण आणि श्रुती पाठक. गीत आहे कुमार यांचं, संगीतकार आहेत विशाल शेखर आणि चित्रपट आहे अंजाना अंजानी.

श्रोतेहो भूलना या थीमचा आनंद आपण घेत आहात स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे रोटी कपडा और मकान. श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाविषयी आपणही आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 अर्थात 9970500900. पुन्हा आपण भेटणारच आहोत स्वरबहारच्या पुढील भागात एका नव्या थीमसह. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

इश्क की तलाश में क्यों निकलते हो तुम? इश्क खुद तलाश लेता है जिसे बर्बाद करना होता है। मेरी लिखी बातों को हर कोई समझ नहीं पाता क्योंकि मैं एहसास लिखता हूँ। हे शब्द आपल्याला आपल्या अनोख्या भाव विश्वात घेऊन जातात, जे आपल्याला प्रकट करता आले नाहीत ते ऐकून आपण विविध रंगीत जीवनशैली मध्ये अनुभवलेल्या भाव विश्वाचा आरसा ठरतात। आपणही नकळत त्या शब्दांच्या अनोख्या प्रवाहात वाहत गुलजारमय होऊन जातो। श्रोते हो, शब्द आणि त्या भाव विश्वातील जादूगार आणि साक्षात शब्दांचा साक्षात्कार म्हणजे लेखक गुलजार। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार गुलजार।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार गुलजार. गुलजार म्हणजे साहित्य विश्वाला पडलेले एक सुरेख स्वप्न. गुलजार म्हणजे शब्दांचे जादूगर. शब्दांशी खेळणाऱ्या या अवलियाबद्दल लिहिताना शब्दच तोडके पडतात. गुलजारांचा प्रवास हा खरंच शब्दापलीकडचा आहे. तो मांडत असताना, जाणून घेत असताना किती लिहावं आणि बोलावं असंच होऊन जातं.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार शो आहे गुलजार स्पेशल. गुलजार यांचं मूळ नाव संपूर्ण सिंग कालरा. सुरुवातीला मुंबईत त्यांनी गॅरेजमध्ये छोटी मोठी कामे केली, मात्र त्यांच्यातील लेखक त्यांना स्वस्त बसू देत नव्हता. रवींद्रनाथ टागोरांच्या लेखणीची त्यांना गोडी होतीच. वडिलांचा विरोध पत्करून गुलजार दिनवी या टोपन नावाने त्यांनी लिखाण सुरू केलं आणि हळूहळू संपूर्णची जिंदगी गुलजार झाली. शैलेंद्र आणि विमल रॉय यांनी गुलजार यांना चित्रपटांकडे वळवलं आणि सुरू झाला त्यांचा चंदेरी अक्षरांचा नवा प्रवास.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरची प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत गुलजार. बिमल रॉय यांनी 1963 मध्ये बंदिनी चित्रपटातून गुलजार यांना संधी दिली. बिमल रॉय आणि ऋषिकेश मुखर्जी यांसारख्या दिग्दर्शकांमुळे गुलजार यांची कारकीर्द बहरली. मोरा गोरा अंग हे गुलजार यांचं पहिलं गाणं. त्यानंतर त्यांनी आर डी बर्मन, सलील चौधरी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, विशाल भारद्वाज पासून ए आर रेहमान पर्यंत त्यांची नाळ जुळली. एक खोल आणि तितकंच मन तृप्त करणारी गीतं गुलजारांच्या लेखणीतून उतरत गेली.

0: वेलकम बैक बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आज प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार गुलजार. आजचा आपला बिग स्टार शो आहे गुलजार स्पेशल. गुलजार यांच्या लेखणीतून उतरलेलं मेरा कुछ सामान यासारखे गाणी असतील किंवा माचिस मधलं पाणी रे पाणी, नुकतंच राजी मधलं दिल बरो, हे गाणं ऐकताना डोळ्यात टचकन पाणी येतं. एकीकडे शब्दाला अर्थाच्या पुढे होऊन जाणारे गुलजार आजच्या काळाशी सुसंगत गाणी ज्या बखुबीनं लिहितात ते खरंच आश्चर्यकारक आहे. आंखें भी कमाल करती है कजरारे मधील या ओळी, ओंकारामधील बीडी चलैले आजच्या पिढीला डायरेक्ट कनेक्ट करणार, ही गुलजार साहेबांची ताकद.
1: मैंने

आपण ऐकताय बिग स्टार शो आजची प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार, आजचा आपला बिग स्टार शो गुलजार स्पेशल. गुलजार यांची अभिव्यक्ती ही केवळ गीता आणि कवितांवरच सीमित नसून त्यांनी पटकथा आणि दिग्दर्शनावरही हुकूमत गाजवली. आंधी, अचानक अंगूर, खुशबू, किनारा, परिचय, इजाजत, नमकीन, माचिस, मौसम, खुशबू यासारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून एक वेगळा ठसा गुलजारांनी उमटवला. हे चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीला देखील प्रगल्भ करून गेले. एकूणच एक वेगळी अनुभूती त्यांनी आपल्या दिग्दर्शनातून करून दिली.

आरजे प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत गुलजार, आणि आजचा आपला बिग स्टार शो आहे गुलजार स्पेशल. गुलजार यांना 2004 मध्ये पद्मविभूषणाने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय साहित्य अकादमी पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं. 1991-88 साली गीतकारांचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. याचबरोबर 2013-2019-2021 या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार, 2004 साली पद्मविभूषण, 1977 साली बेस्ट डायरेक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार आणि 2014 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. हीच खरी पावती त्यांच्या कामाची मानावी लागेल.

वेलकम बॅक. आपण ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि आपण हा शो एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजचा आपला बिग स्टार शो आहे गुलजार स्पेशल. गुलजार यांच्या लिखाणातून एक समृद्ध अनुभव आपल्याला समोर येतो. मेरा कुछ सामान पासून बीडी चलैले हे शब्द आपल्याला लिहिलेल्या दुसऱ्या जगात घेऊन जातात. गुलजारांची चित्रपट आणि ती पात्र आपल्याला आपल्यातलीच वाटतात. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत राहतात आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. हीच खरी शक्ती गुलजारांची आहे. म्हणूनच गुलजार यांची गीतं आपल्याला प्रेरक आणि आपली वाटतात.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार, आजचा आपला बिग स्टार शो एकदम स्पेशल, कारण आजचा आपला बिग स्टार शो आहे गुलजार स्पेशल. गुलजार हे आता कुणा एका व्यक्तीचं टोपण नाव नसून, ज्या ज्या वेळी आपण मनोरंजन क्षेत्रापलीकडे जाऊन एखाद्या कलाकाराच्या जीवन मिळकतीचा अभ्यास करू लागतो, त्यावेळी समजून येतं की केवळ सफलताच नव्हे तर त्या शिखरावर जाण्यासाठी प्रत्येक लेखकाची कलाकाराची मनोकामना असते. पण गुलजार यांनी आपल्या गीतांनी आणि लेखन कार्यानं जे यश मिळवलंय तेथे त्यांना रसिकांनीच नेलंय. संवेदनशील, मार्मिक आणि हृदयस्पर्शी साहित्याची एक शैली म्हणजे गुलजार. मनाचा ठाव आणि हृदयाचा घाव आणि जीवनाचा तरंग अनुवाद म्हणजे गुलजार.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि मा

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:11 होत आहेत. जरासे यायला उशीर झालाय, पण आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम. आणि सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा गुड आफ्टरनून करत आजच्या फरमाईशीमध्ये कोणाकोणाच्या फरमाईशी पूर्ण होणार आहेत याचा नक्कीच प्रयत्न करूयात, जास्तीत जास्त कशा मला फरमाईश घेता येईल. तर ज्या श्रोत्यांच्या काल फरमाईशी झाल्या तशा श्रोत्यांनी आता 4 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे, जेणेकरून इतर देखील श्रोत्यांना आपल्या या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह करता येईल. आणि ज्या श्रोत्यांच्या फरमाईशी राहिल्या असतील अशा श्रोत्यांच्या नक्कीच आज फरमाईश करूयात. तर जे आपले नवीन श्रोते आहेत त्यांच्यासाठी 9970509 क्रमांकावरती व्हॉट्सअप करत असताना पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली मला फरमाईश पूर्ण करता येईल. तसंच व्हॉइस रेकॉर्ड करत असताना देखील आपण पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत. तर सर्व श्रोत्यांना आज एक नवीन आरजे आपल्यासोबत इन्व्हॉल्व्ह होणार आहे, जी आज पहिल्यांदा आपल्यासोबत बातचीत करणार आहे. आज ती माझ्यासोबत जसं आरजे संध्या होती, आरजे वैष्णवी होत्या, त्याच्याचप्रमाणे आज आपल्याकडे एक अशीच आरजे देखील आली आहे जिला मी आज आपल्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह करते. तर नक्कीच तिचा देखील आवाज आणि तिला देखील तुम्हाला ऐकून कसं वाटतं हे नक्कीच मला सांगायचं आहे. तर ती कोण आहे तर थोड्या वेळात तुम्हाला तिची इंट्रोडक्शन करूनच देणार आहे, पण तत्पूर्वी सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. फरमाईश आहे पहिली अनाडी या चित्रपटातील गीतासाठी आणि सुपरहिट ठरलेला 90s हा चित्रपट आहे आणि त्याच चित्रपटातील गीत आलेलं आहे सुभाष घाटुळे, मयुरी घाटुळे, वैभव वेदांत यांना काय सर. तर राहणार कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. तर नक्कीच आज आपल्याच गाण्यानी फरमाईशची सुरुवात करते. ते म्हणतात 21 एप्रिलपासून मी फरमाईश पाठवतो, पण काही रेडिओ तेरणावरती माझी फरमाईश मी ऐकली नाही. तर आज त्यांच्याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करूयात. ऐकूयात जे आपले नियमित श्रोते आहेत सुभाष सर आणि त्यांच्या सर्व परिवाराची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

वेलकम बॅक आरजी प्रगत. सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. तर सर्वांचा आवडीचा चित्रपट होता अनाडी या चित्रपटातील गीतांनी सुरुवात केली, तसेच पुढची देखील फरमाईश छान अशा गीतासाठी. आणि 90s हा देखील चित्रपट खूप गाजला होता. आणि गीत जे गायलं आहे आता उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत आहे, जावेद अख्तर यांचं गीत आहे, जतीन ललित यांचं म्युझिक, तर चित्रपट आहे यस बॉस. आणि हे गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते आहेत बार्शीवतून रफिक इनामदार, रशीद इनामदार, रेहान इनामदार, रिजवान इनामदार परिवार, पानगाव बार्शी, जिल्हा धाराशिव. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते जे इनामदार फॅमिली आहे, सरांनी आज सुंदरसं गीत पाठवलं आहे. पडद्यावरती दिसतात SRK आणि जुहे चावला. ऐकूयात बिग बॉस या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला सुंदर अशा गीतानंतर पळूयात पुढच्या देखील फरमाईशीकडे. आणि चित्रपट तो देखील फार गाजला 90s मध्ये. या चित्रपटातील सर्वच गीतं ही सुपरहिट ठरली आहेत. गुप्त हा चित्रपट आहे. बॉबी देवल पडद्यावरती दिसतात. उदित नारायण यांचा आवाज आहे. आणि हे गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते आहेत, ज्यांची बुधवार टू बुधवार फरमाईश असते, असे आपले नियमित श्रोते अनंत कुलकर्णी दौंड पुणे महाराष्ट्र येथून. तर ते म्हणतात इतर देखील माझे मित्र या कार्यक्रमात इन्व्हॉल्व आहेत या गाण्यामध्ये देखील, आणि हक्काचा वार माझा बुधवार आहे. तर नक्कीच सर आज फरमाईश पूर्ण करते. ऐकवत अनंत कुलकर्णी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला तर अशा सदाबहार गीतांचा नजराणा ऐकण्यासाठी रेडिओ देण्याचा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. जसं मी आपल्या श्रोतांना सांगितलं की आज आपल्यासोबत एक नवीन आरजे इन्व्हॉल्व्ह होणार आहे, तर ती कोण आहे याची उत्सुकता सर्वच जणांना लागलेली आहे. कारण की आपले सचिन सरांनी देखील म्हटलं आहे त्यांना गुड आफ्टरनून. तर आज ती नवीन आरजे कोण आहे आपण तिच्यासोबत भेटूयात. आज आपल्यासोबत आहे आरजे सायली. तर हॅलो सायली, कशी आहेस तू?
1: हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. मी एकदम मस्त आहे. तर आज मी पहिल्यांदाच तुमच्यासोबत लाईव्ह कार्यक्रमामध्ये आली आहे, तर तुम्हाला माझा आवाज कसा वाटतो हे मला नक्कीच कळवा आणि तुम्हाला माझ्या आवाजामध्ये कशा प्रकारचे कार्यक्रम ऐकायला आवडतील हे देखील मला नक्कीच कळवा. तर आज मी पहिल्यांदाच व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमामध्ये तुमच्यासोबत इन्व्हॉल्व्ह झाली आहे, तर मी देखील आज काही फरमाईश घेण्याचा ट्राय करेल. तर अशीच पहिली फरमाईश आजची पाठवली आहे सानिका जाधव, दारफळ, जिल्हा धाराशिव येथून. तर त्यांना गाणं ऐकायचं आहे, ते त्या चित्रपटाचं नाव आहे चमत्कार आणि कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि संगीतकार अन्नू मलिक हे आहेत. तर चला ऐकूया आजची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर आरजे सायली आज आपल्यासोबत आहे आणि खरं तर आज तिचा पहिलाच दिवस आहे आणि काय की आपले श्रोता थोडीशी घाबरली पण आहे. सर्वांनी लगेच तिला नोटीस पण केलं. आपले श्रोते म्हणजे तसं इकडचा शब्द माझा इकडचं झालं की लगे कसं सांगतात की हे चुकलं वगैरे तसं सांगण्याचा प्रयत्न करतात. पण तिचा पहिलाच टाईम आहे तर नक्कीच तिला आपल्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे. आपल्याला थोडं थोडं शिकेल ती पण माझ्याकडून आणि छानच प्रतिसाद देखील येतो आहे तिला की छान आवाज आहे म्हणून. पण आज पहिल्यांदाच तिने फरमाईशमध्ये इन्व्हॉल्व असताना ती लाईव्हमध्ये बोलणं, जेव्हा आपण माईकवरती बसतो तेव्हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या बाहेर खूप बोलता येतं, पण जेव्हा तुम्ही माझ्यासोबत बसता किंवा माईकवरती कुठे बोलत असाल तेव्हा काय आपली हालत होते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तशीच ती देखील आज थोडीशी घाबरली आहे, पण नक्कीच छान. आणखीन पहिल्यांदाच बसल्यामुळे थोडीशी घाबरली आहे, पण पुढे नक्कीच थोडीशी इम्प्रूव्हमेंट तिच्यात होईल अशी आशा करते. आणि तिला शिकवण्याचा देखील दादा प्रयत्न करते. दादा म्हणत आहे त्या लेकराला गायडन्स कर. नक्कीच दादा गायडन्स करते. तर सायलीसोबत आज आपण फरमाईशमध्ये असणारच आहोत, पण तत्पूर्वी पुढची फरमाईश घेते. पुढची फरमाईश आहे, नियमित श्रोते आहेत आपले डॉक्टर बाळासाहेब वरपे सर, जे संगमनेर येथून आहेत. सर काय म्हणतात पाहूयात. ते म्हणतात, नमस्कार प्रगतीताई आणि रेडिओ तेरणा आणि रेडिओ तेरणाच्या ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. आज एक महिना पूर्ण झाला आहे फरमाईश देऊन. आपला रेडिओ तेरणाचा परिवार हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, म्हणून आमच्या बाकीच्या श्रोत्यांना पण संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण आपले फरमाईश द्यायचा कालावधी जास्तीत जास्त वाढवणं गरजेचं आहे. आणि तसंच आपल्या रेडिओ तेरणावर चालणारे सर्व कार्यक्रम आणि गाणी हे सुपरहिटच असतात, त्यामुळे फरमाईश न देताही आपली फरमाईश एक प्रकारे पूर्णच होत असते. त्यामुळे शक्य असेल तेव्हा रेडिओ तेरणाला सहकार्य करावे. थँक्यू सो मच सर. आणि सर डॉक्टर आहेत तर काय की थोडे टिप्स पाठवतात, तर आज काय म्हणतात पाहूयात. आरोग्याविषयी टिप्स आज सरांनी दिल्यात की आज नेहमीप्रमाणे आरोग्याविषयी टिप्स सांगणार आहे. आपल्याला उन्हापासून कसं संरक्षण करावं याबद्दल माहिती दिली होती, परंतु उन्हाळा अजून संपलेला नाही, त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे अजून काही टिप्स सांगत आहे. पोटाचे आजार, वाढत्या उष्णतेमुळे आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होऊन पचनक्रिया मंदावलेली असते, त्यामुळे जुलाब, उलट्या, ताप आणि अशक्तपणा असे आजार उद्भवू शकतात. त्यामुळं आपण शक्य होईल तितकाच हलका आहार घ्यावा, जास्त रस असलेली फळं खावीत, उन्हात गरज असेल तेव्हाच बाहेर पडावे आणि पडल्यास संरक्षण सामग्रीचा वापर करावा. आणि ORS पावडर जवळच्या मेडिकल स्टोअरमधून ORS ही पावडर आणून घरातील सर्वांना रोज एक पुडी पाण्यात मिक्स करून प्यायला द्यावी. शक्ती वृद्धी व्यक्ती आणि लहान मुले यांना द्यावं, म्हणजे वृद्ध माणसांना असं म्हणायचं का सर, ते माझ्याकडून चुकलं असेल तर प्लीज माफ करा. तर ते म्हणतात की हे तुम्ही पाठवलं सर, खूप छोटासा मेसेज आहे, पण आपण तो आपल्यात इन्व्हॉल्व करून घ्यावा की उन्हामुळे आपल्याला नक्कीच त्रास होतो आहे. जास्तीत जास्त रस असलेली फळं, आंब्याचा सीझन आहे त्यामुळे जास्तीत जास्त तर आता आंबेच दिसतात सगळीकडे. तर असा पदार्थां जेवताना देखील आपण हलका आहार घ्यावा असं म्हणतात सर. थँक्यू सो मच सर एवढी सुंदर अशी टिप दिल्याबद्दल. आणि सरांना आज गीत ऐकायचं आहे, छान असं गीत आहे ते देखील. चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो ना, असंच हे गीत आहे. आशा भोसले यांच्या आवाजातील गीत आहे, सुंदर असं गीत आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात. डॉक्टर बाळासाहेब वरपे सर संगमनेर येथून आपले नियमित श्रोते.

चला तर 90s मधली सुपरहिट गाणी येत आहेत आज आणि छान अशी गाणी येत आहेत, तर हेच गीत ऐकायचं होतं. तर सर म्हणतात, बाळासाहेब पोरपे सर म्हणतात की आणि ताई आमचे मित्र देखील सगळे लाईव्ह आहेत आत्ता, त्यांची पण नावं घ्यावीत. युवराज राऊत, संतोष वाळूज, बाबा नवले, डॉक्टर दीपक वरपे, सुजित नवले, अमोल कोल्हे आणि घाईमध्ये तुमचा आवाजात म्हणून दाखवा. तरी पण मी म्हणून दाखवलं सर, तुम्ही जेवढं म्हटलं नाही तरी पण मी छोटंसं म्हणून दाखवलं तर लक्षात आलं माझ्या सर, थँक्यू सो मच. तर पुढची फरमाईश घेऊयात. म्हणतात नमस्कार, शुभ दुपार प्रगतीताई. आणि सरांची देखील सोमवार टू सोमवार फरमाईश असते, तर त्याच्यामध्ये राहून गेली होती सरांची देखील फरमाईश. असेच आणखीन आपले नियमित श्रोते आहेत सुनील जाधव सर, यांची देखील फरमाईश घ्यायची राहिली आहे, सोमवार टू सोमवार त्यांची फरमाईश असते. तर आज फरमाईश पूर्ण करते. नियमित श्रोते आहेत सोमनाथ तौर, वाघोली गौर, कळम धाराशिवेतून. आज त्यांना इतिहास या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर पडद्यावरती दिसतात अजय देवगण आणि ट्विंकल खाना. तर गीत गायला आहे अलका याज्ञिक कुमार शानू यांनी, गीत आहे समीर यांचं आणि म्युझिक आहे दिलीप सेन आणि समीर सेन यांचं. ऐकूयात आपले नियमित श्रोते सोमनाथ तौर सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा, आणि पुढची फरमाईश मी सायलीला सांगते की तिने पुढची फरमाईश घ्यावी म्हणून. तर पुढची फरमाईश कोणाची आली सायली?
1: तर पुढची फरमाईश आहे श्रद्धा अविनाश जयकर या मॅडमची. त्या सांगतायत की आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना गाणं ऐकायचं आहे. तर सर्वप्रथम आमच्या तेरणा रेडिओकडनं तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर या मॅडम सांगतायत की मी कोल्हापूर येथून आहे आणि त्यांना जे गाणं ऐकायचं आहे ते गाणं ये मजेदार या चित्रपटातील असून ते गाणं यस पी दा आणि अलका याग्निक यांनी गायलं आहे आणि त्या गाण्याचे संगीत समीर यांनी दिले आहेत आणि म्युझिक डायरेक्टर नदीम श्रवण हे आहेत. तर चला मग आज आपण ऐकूया श्रद्धा मॅडमची सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि भरपूर श्रोत्यांनी सायलीला सांगितलंय की तिचा आवाज खूप छान आहे, तर थँक्यू सो मच आपल्या सर्व श्रोत्यांचे की तुम्ही असंच प्रेम तिच्यावरती देखील करा. त्याचमध्ये आपले नियमित जे श्रोते आहेत, प्रकाश बोबडे सर राहणार फलटा जिल्हा सातारा, सर म्हणतात वेलकम आर जे सायलीजी, कम्युनिटी रेडिओ क्षेत्रात रेडिओ तेना 90.4 FM हा सर्वात जास्त लोकप्रिय रेडिओ आहे, आणि या रेडिओच्या लोकप्रिय आरजे प्रगतीजीसुद्धा फार फार लोकप्रिय आहेत. थँक्यू सो मच सर. आणि या हॅलो व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमामध्ये अखंड भारतातून फरमाईशी येतात. आज आपण या रेडिओ तेरणा आणि या कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण घटक होणार आहोत म्हणजे आहात. आणि जसं सुरुवात आपली खूप छान झाली असं ते सायलीला सांगतायत की सुरुवात आपली खूप छान झाली आहे, आपला आवाजसुद्धा खूप सुंदर आहे, सूत्रसंचालन करताना थोडी भीती वाटणं साहजिक आहे, थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर अजून खूप परफेक्ट नक्की होणार. थँक्यू सो मच सर, खूप शुभेच्छा. आणि खूप छान शब्दात तुम्ही मांडणी केली आहे. आणि ते म्हणतायत की कारण आपल्यासोबत आपल्या जोडीला, जसं की मी वर म्हटल्याप्रमाणे, ऑल टाईम फेवरेट आर जे प्रगतीजी आपल्याबरोबर आहेत, तर खूप खूप छान, बेस्ट ऑफ लक असं सरांनी सायलीला सांगितलं. तर थँक्यू सो मच सर. आणि तसंच आपले नियमित श्रोते जे आहेत, अनंत कुलकर्णी सर देखील म्हणत आहेत की मी देखील आधी माईकवरती जेव्हा लग्नामध्ये कार्यक्रम करायचो तेव्हा देखील मी देखील खूप घाबरत होतो, पण आता मी बिंदास झालो आहे आणि माईकवरती देखील आता कार्यक्रम करतो. तसंच सायली सुद्धा करेल असं सांगतात, आरजे सायली देखील करतील असं त्यांनी सांगितलं आहे. तर सर्वांचंच प्रेम तिला देखील भेटत आहे. तर मीनाताईंनी देखील सांगितलं आहे, सायलीताई तुमचा खूप आवाज छान आहे. तसंच इतर देखील श्रोते जे आहेत आपले, प्रमिलाताई बारबोले या देखील म्हणत आहेत की सायली खूप छान आवाज आहे, नक्कीच थोड्या दिवसांनी आपण देखील शिकाल असं म्हणत आहेत. तर असंच प्रेम करा, नक्कीच तिच्याकडून देखील आपण असेच कार्यक्रम विविध करून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर पुढची फरमाईश ऐकूया श्रोत्यांच्या आवाजामध्ये. आपले नियमित श्रोते आज बऱ्याच दिवसांना फरमाईश पाठवत आहेत, ते म्हणजे माझे फेवरेट असणारे सैफान शेख सर. आज त्यांनी खूप दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे, ऐकूयात काय म्हणतायत ते त्यांच्याच आवाजामध्ये.
1: नमस्कार, मैं नाईकवाडे नगर तालुका मोहोड जिला सोलापुर से सैफान शेख बोल रहा हूँ. मैडम बहुत बढ़िया व्हाट्सअप फरमाइश चल रहा है, और एक मराठी गाना आपने बहुत ही बढ़िया और बड़े प्यारे अंदाज में गाकर सुनाया है, उसकी लाइनें गाकर सुनाई है. थैंक यू, इतना बढ़िया, बड़ी मीठी और बड़ी प्यारी आवाज़ है आपकी, और हम चाहते हैं कि हमें भी एक कोई हिंदी गाने की लाइन अगर आज की ही व्हाट्सएप फरमाइश में अगर आप सुनाएंगी कोई भी, तो हमें बहुत खुशी होगी. बहुत अच्छा लगा, आपकी बिग स्टार भी बहुत अच्छे चल रहे हैं, पेटे सर के भी जितने भी शो, स्वर बहार और एक चित्रपट एक गुंजन जितने हैं सारे इस हफ्ते में मैंने पूरे सुन लिए हैं, बहुत ही अच्छे लगे. कल श्रोता सम्मेलन मेड़ावा जो है वो पंडरपुर में आयोजित किया गया था, जिसमें तमाम काफ़ी दूर दूर से श्रोता आए थे, लेकिन मेरी बदनसीबी कि मैं नहीं जा सका, क्योंकि मेरे साथ कोई आने वाला नहीं था, इसलिए मैं वहाँ पर शामिल नहीं हो सका. इसलिए तमाम दोस्तों से माफ़ी चाहता हूँ कि मैं वहाँ आया नहीं. बहुत दूर दूर से श्रोता आए थे, ये जानकर मुझे बहुत खुशी हुई, और काफ़ी मस्त वो कार्यक्रम रहा जो कल का जो किया था आयोजन पंडरपुर में. पेटे सर भी वहाँ मौजूद थे, ऐसा मुझे दोस्त ने बताया, कुबीर जी ने, वो वहाँ पे गए थे, और बहुत ही अच्छा लगा ये जानने के बाद. और हम पेटे सर को भी सुनना चाहेंगे, वो भी जल्द से जल्द अगर आ जाएंगे हमारी सेवा में तो हमें बहुत खुशी होगी. और आज के इस कार्यक्रम में मुझे एक गाना सुनना है, रिकॉर्ड ब्रेक फिल्म आशिकी का गाना सुनना है, जो गाना मुझे सुनना है उस गाने से मिलता हुआ एक शेर, और फिर मैं वो गाने की लाइनें भी गाकर दिखाऊंगा आपको. तेरे गुरूर को मैं खाक में मिलाऊंगा, तेरे गुरूर को मैं खाक में मिलाऊंगा, तेरे बगैर भी मैं जी कर दिखला दूंगा. अब

0: तेरा, ये गाना मुझे सुनना है। इस गाने को सुनने के लिए कुबीर मस्के, मोहम्मद अख्तर, सरफराज आजम, इरम, भाभी फरजाना, हुसैन, वाइफ सुफिया, इन सब के साथ मुझे ये गाना सुनना है। और आज मैं वैराग जा रहा हूँ प्रोग्राम पेश करने के लिए, और अकबर शेख से हो सके तो मुलाकात ज़रूर करूँगा। आप मेरा ये वॉइस ज़रूर शामिल कर लीजिए। धन्यवाद मैम।
1: थँक्यू सो मच सर. आणि बऱ्याच दिवसानंतर आवाज ऐकून मला देखील खूप छान वाटलं. आणि म्हणजे एक कडवं मी काय म्हणते की एक कडवं तुम्ही म्हणतच जा, ते आवडतं मला तुम्ही म्हटलेलं. तर ऐकूया तर सैफान शेख सर आणि त्यांच्या फॅमिलीची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. 90s मध्ये सुपर हिट राहिलेला आयकॉनिक चित्रपट आशिकी या चित्रपटातील गीत आहे.

तर दुपारचे 2:09 झालेले आहेत. तर आपण पुढच्या व्हॉट्सअप फरमाईशीकडे वळूयात. तत्पूर्वी एक सुंदर असा मेसेज सरांनी केला आहे आणि सर्व श्रोत्यांनी खूप चांगला असा रिस्पॉन्स मला दिलेला आहे, त्याबद्दल सर्व श्रोत्यांचे मी प्रथम आभार मानते. आणि समाधान सर यांनी खूप सुंदर असा मेसेज केलेला आहे. ते म्हणतायत, सायली तू तुझ्या भावी आयुष्यात उत्तुंग अशी भरारी घ्यावी आणि तुझा डंका अखंड भारतात व्हावा. माझ्याकडून तुला शुभेच्छा असेल. इथे रेडिओ तेरणावरती येणारी प्रत्येक मुलगी ही माझी भगिनी असते, हे तुला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. हे तुला तुझ्यासमोर बसलेली तुझी भगिनी तुला सगळं काही सांगेल. तुला पुन्हा एकदा माझ्याकडून अनंत अनंत शुभेच्छा असतील. यशवंत हो, जयवंत हो, कीर्तिवंत हो, अगदी अगदी माझ्या प्रगतीताईसारखी हो, हाच आशीर्वाद. तर सर, थँक्यू सो मच, तुम्ही इतका सुंदर असा मेसेज केलेला आहे आणि मी नक्कीच प्रयत्न करेल, प्रॅक्टिस करून नक्कीच प्रयत्न करेल की तुम्ही हा मेसेज केलाय तिथपर्यंत पोहोचण्याचा. तर चला आपण वळूया पुढच्या व्हॉट्सअप कडे, जे आज पहिल्यांदाच पाठवलेली आहे संतोष जगताप सर, मुगाव तालुका परंडा येथून. तर चित्रपट आहे कृष्णा कॉटेज, त्यामधील गाण्याचं नाव आहे बेपन्हा प्यार हे आजा. तर चला ऐकूया आजची पुढची व्हॉट्सअप फरमाईश.

0: हे आपण त्यांच्याच आवाजामध्ये ऐकूया. तर चला.
1: नमस्कार रेडिओ तेरणा कार्यक्रम सुरू आहे. आपली माणसं आपला आवाज आणि प्रगती दीदी तुम्हालाही माझ्याकडून ससने नमस्कार आणि रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा ससने नमस्कार. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमी अरक तालुका मिरज जिल्हा सांगली महाराष्ट्रहून मी शशिकांत डी कांबळे बोलत आहे दीदी. आणि ह्या कार्यक्रमामध्ये मला गीत ऐकायचं आहे. चित्रपटाचं नाव आहे प्यार झुकता नाही आणि गीताची बोल आहेत तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है. हे गीत ऐकायचं आहे आणि हे गीत खास ऐकायचं म्हणजे याचं कारण एक आहे. आमचे खास रमेश पेटे सर गेले 2-3 महिने झालं तेरणावरती रुजू झालेले नाहीत. तर मी तेरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वांना विनंती करतो की रमेश पेटे सरांना तुम्ही तेरणावरती रुजू करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे गाणं आमचे खास मित्र ऐकायचे आहेत. हिरामन खराडे सर असतील, अशोक शिंदे सर, मारुती भोसले, नाताजी पाटील, बाळासाहेब सोनंदकर हे सर्वजण आम्ही तेरणाच्या सर्व श्रोत्यांनी मेळावा आयोजित करता पंढरपूर येते. आणि खरोखरच ते सगळ्यांची भेट झाली आणि हे सगळं भेट घडवून आणायचं जे काम केलं ते हिरामन खराडे यांना मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की रमेश पेटे सरांना तुम्ही रुजू करून घ्यावे अशी तुम्हाला कळकळची विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी. आणि धन्यवाद देतो त्यांना. आणि इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. धन्यवाद दीदी. गाणं जरूर ऐकावं.

तर दुपारचे 2:22 झालेले आहेत. आज पहिल्यांदाच एक नवीन श्रोते आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत, तर थँक्यू सो मच सर टेरणा रेडिओसोबत कनेक्ट झाल्याबद्दल. श्रोत्यांचे नाव आहे सुदर्शन गोरे, शहाजी शिंगाडे, लोंढावाडी, तालुका माणा, जिल्हा सोलापूर येथून. तर त्यांना 20 साल बाद या चित्रपटातील गाणं ऐकायचं आहे, तर चला ऐकूया त्यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर यानंतरची फरमाईश ऐकूयात. बरेच दिवस झाले आपले नियमित श्रोते आहेत जे वैराग येथून आहेत. शौकत मेहबूब पठाण, आफरीन शौकत पठाण, आज ते म्हणतात आमच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झालेत. तर सर, तुमच्या लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि त्यांना मुलगी आहे आयशा आणि आयाज मुलगा आहे शौकत पठाण सर इंदिरानगर वैराग येथून. तर त्यांच्यासाठी एक गीत आहे जे नक्कीच त्यांना आवडेल अशी आशा करते. कुमार शानू अलका यांनी त्यांचा आवाज आहे, अनु मलिक यांचं गीत आहे, राहत इंदुरी यांचं गीत आहे, चित्रपट आहे खुद्दार. ऐकूयात खास शौकत सर यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

तर चला यानंतर आपण आजची पुढची व्हॉट्सअप फरमाईश घेऊया. तर आपले नियमित श्रोते आहेत, बघूया ते काय म्हणत आहेत. नमस्कार मॅडम, आम्ही दारफळ सीना येथून सागर साऊंड सिस्टीम, दारफळ मंडप डेकोरेशन व विविध वस्तू भंडार प्रोप्रायरेटर शीतल चव्हाण. आज मंडपची आणि स्वयंपाकाची सुपारी होती आहे. आम्ही बायका बायका स्वयंपाक करीत आहोत. 13 FM आम्ही स्पीकरवर लाईव्ह चालू आहे. आम्ही FM रोज ऐकतो. आत्ता पण स्वयंपाक करत ऐकत आहोत. माझ्या मैत्रिणी पूजा चव्हाण, सारिका चव्हाण, सोनाली चव्हाण, सोनाली शिंदे, अमृता जगताप, आम्ही सर्व स्वयंपाक करत आहोत. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधील कुठलं पण एक गाणं लावा. तर ताई नक्कीच आपण तुमची फरमाईश पूर्ण करू. तर चला ऐकूया ताईंची सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

नमस्कार रेडियो जर्ना, नमस्कार आर्य प्रगति जी, अपना माझा प्रेम पूर्वक नमस्कार। मला आज एक मराठी गाणं ऐकायचं आहे, चित्रपटाचे नाव आहे

देखील नाही करताय. त्याच्यानंतर माझी मंडळी मारून बसते बाबा मंगळसूत्री बसते यात्री म्हणून बोललाच जातो. आमचे साडू शिवाजी पवार यांना देखील ऐकायचं तर हे गाणं जरूर ऐकावं अशी माझी विनंती आहे. बरेच दिवसातून मी फार्महाऊस पाठवत आहे.

चला पुढची फरमाइश घेऊयात. सोमवार टू सोमवार फरमाइश असते पण दादांची फरमाइश घेता नाही आली असे आपले श्रोते म्हणजे नियमित श्रोते आहेत. विकास लोंढे सर, मुक्काम पोस्ट हिंगणगाव, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली येथून रेडिओ देणं लाईव्ह ऐकत आहे. ताई मन खूप भरून आले.

कारण 20 मे माझा लाडका मुलगा प्रीतम लोंढे आणि माझी सुनबाई रोशनी यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. काल परवा त्यांच्या लग्नात आनंदात नाचलो हसलो असं वाटत होतं. आता बघता बघता संसाराला 1 वर्ष पूर्ण झालेत आणि या 1 वर्षात त्यांनी प्रेम, जिव्हाळा, समजूतदारपणा आणि विश्वासाने संसाराची सुंदर वीण विणली आहे. आई वडिलांसाठी मुलांचं लग्न म्हणजे फक्त एक सोहळा नसतो ताई, तर त्या आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्या कोणाच्या हाती सुखाने सोपवण्याचा भावनिक क्षण असतो. आज प्रीतम आणि रोशनीला एकत्र आनंदात पाहताना मन भरून येतंय. देवाने त्यांचं हे हस्तं खेळतं नातं आयुष्यभर असंच टिकवून ठेवावं. त्यांच्या संसारात कधी दुःखाची सावलीही येऊ नये. दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहावं. एकमेकांच्या साथीने त्यांना आयुष्यभर सुखाची, प्रेमाची आणि विश्वासाची वाट चालत राहावं. प्रीतम आणि रोशनीला आम्हा सर्व परिवाराकडून लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत सरांनी. तसंच रेडिओ तरणाकडून देखील दोघांना खूप सारे शुभेच्छा देऊयात सर. श्रोत्या शुभेच्छुक आहेत विकास लोंढे पप्पा, सारिका लोंढे मम्मी, वैशू मावशी, सविता मावशी, विजय काका, दिनेश काका, कुसुम आई, प्रीतम लोंढे, कल्याणी मावशी, संतोष काका, राखी माने मामी, रितेश, सितेश भाऊ, सतेज भाऊ, अनुराधा, अश्विनी माने, श्रीकांत मामा, सागर मामा, वेदिका, ओवी, चिकू, प्रणाली, आदर्श, रिया, स्वरा आणि काजल माने. ताई आज खूप खास दिवस आहे, तर नक्कीच मनाला स्पर्श करून जाणारं गीत ऐकायचं आहे. तर ऐकूयात खास जे आपले श्रोते आहेत विकास लोंढे सर यांच्या प्रीतमसाठी आणि त्यांच्या सुंदराईसाठी, रोशनीताईंसाठी ही सुंदराची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एक आहात रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्स अ फरमाईश गाणी या कार्यक्रमात यानंतरची फरमाईश आहे. श्रोते आहेत, नवीन श्रोते आहेत जे नवीन श्रोते आहेत महादेव चंद्रकांत रणखांब

राहणार एडशी तालुका जिल्हा धाराशिव। रोज तेरणा FM वरील पूर्ण कार्यक्रम ऐकत असतो। अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आपण घेता, वेगवेगळ्या प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना गाईड करता, अतिशय ठेवणीतील सुंदर अप्रतिम गाणी लावता। माझी पत्नी कैलासवासी स्वाती महादेव रणखाम 19 वर्ष मला साथ देऊन देवाघरी गेली आहे, तिच्या आठवणी जातच नाहीत। मला तिच्यासाठी धडकन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे। तर नक्कीच सर, थँक्यू सो मच सर, तुम्ही रेडिओ त्यांना ऐकताय, आणि नक्कीच ताई जिथे कुठे असतील नक्कीच हे तुमचं प्रेम जे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी आशा करते। ऐकूयात महादेव सर यांची व्हॉट्सअप फरमाईश।

चला धडकन या चित्रपटातील गीत दुपारचे 2:56 होत आहेत. यानंतरची फरमाईश घेऊयात आपल्या नियमित श्रोतात. बुधवार टू बुधवार फरमाईश असते अशा आपल्या रेश्मा अजय जाधव ताईंची, सांगलीवरून बोलत आहेत. त्या म्हणतात बुधवारी फरमाईश असते मॅडम माझी, तर आज मी माहेरी देखील आलेली आहे आणि माझ्या मम्मीला देखील तुमचा आवाज खूप आवडतो. थँक्यू सो मच आई. आणि त्यांचे मिस्टर आहेत सुमित स्वराज, मम्मी पप्पा, भाऊ शंकर बजरंग. आम्ही सर्वजण रेडिओ तरण ऐकत आहोत आणि सरांना सॉरी सांगा सर, ताई शंकर सरांना आणि बजरंग सरांना. आय थिंक सो कोणीतरी दोघांपैकी एक मेसेज केला होता, माझ्या लक्षात नाही आहे, आणि माझी फरमाईश घ्यायची राहून गेली आहे त्यांची देखील. तर त्यांच्यापर्यंत तेवढा मेसेज पोहोचवा, रागवू नका म्हणावं, नाराज पण होऊ नका. त्यांची फरमाईश उद्या आपण पूर्ण करूया, तर त्यांना उद्या मला मेसेज करायला सांगा. आणि ताई म्हणत आहेत की प्रगती मॅडम तुम्ही दोन ओळी गाऊन दाखवा. आता आईंजवळ गेल्यात म्हटल्यावर पहिल्यांदाच आई ना आवाज आवडतो, तर ट्राय करते. खरं तर गाणं खूप हाय लेवलच्या पीचचं आहे आणि अलका याज्ञिक यांनी हे सुंदर असं गीत गायलं आहे. चित्रपट आहे दिल का रिश्ता आणि पडद्यावरती दिसतात ऐश्वर्या रॉय. तर

चला तर वाजत आहे 3:02 आणि वेळ होती आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. तर जाता जाता सुंदर असं सरगम या चित्रपटातील गीत आलेलं आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोत आहेत समाधान जाधव ओंकार ॲटो सर्व्हिस बार्शी. तर ते म्हणत आहेत माझी फरमाईश बरेच दिवस झालं मॅडम तुम्ही घेतली नाही आहे. तर नक्कीच सर तुमच्यावर नाराज अजिबात नाही आहे सर. काल एक गीत दिलं होतं तुम्हाला मी सांगितलं होतं की ते गीत आपल्याला प्रसारित करता येत नाही त्यामुळे तुमची फरमाईश मी घेतली नव्हती. पण आज तुम्ही व्यवस्थित म्हणजे जी प्रसारित करता येत नाहीत गीतं अशी दिल्यानंतर मी त्यांना सांगते देखील की हे गीत आपल्याला देता येत नाही. तर तसंच कालचं देखील तुमचं गीत होतं ते प्रसारित करता येत नव्हतं म्हणून तुमची फरमाईश घेतली नव्हती. पण आज तुमची फरमाईश पूर्ण करते सर. जाता जाता सुंदर असं गीत आहे लता मंगेशकर मोहम्मद रफी यांचा आवाज आहे. सर्वांनाच सरगम हा चित्रपट आवडतो आणि जाता जाता हीच फरमाईश घेते. जर कोणाच्या फरमाईशी राहिल्या जाता आणखीन भरपूर राहिलेल्या आहेत तर त्या श्रोतांना माफी मागते. भेटूयात उद्याला 1-3 दरम्यान आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात अशा सदाबहार गीतांचा नजराणा घेऊन. तर ऐकत रहा आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भारताची जुनी परंपरा असलेली जी शेती आपण करत आहोत त्याच्यामध्ये फुलशेती याचा समावेश आपल्याला करावा लागेल. तर फुलशेती कशी आहे, फुलशेतीच्या संदर्भातल्या सर्व बाबी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, फुलशेती करणे ही भारताची खूप जुनी परंपरा असली तरी सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीनं एक शास्त्र म्हणून फुलशेती अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात लहान लहान क्षेत्रावर खूप प्राचीन काळापासून फुलशेती केली जाते. तरीसुद्धा व्यापारी तत्वावरील आधुनिक फुलशेती ही अलीकडची संकल्पना आहे. पूर्वीपासून उघड्यावर फुलशेती केली जात असल्यानं त्यांना जैविक आणि अजैविक घटकांशी सामना करावा लागत असे. त्यामुळे या पिकापासून भरपूर दर्जेदार उत्पादन हे मिळण्याची शाश्वती नसायची. आताच्या जागतिकीकरणाच्या युगात मात्र निर्यातक्षम फुलोत्पादनास महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा या संकल्पनेनुसार सध्याच्या स्पर्धात्मक युगात उच्च प्रतीचे दर्जेदार फुलोत्पादन घेणे हे गरजेचे झालेले आहे. जगात सध्या फुलांचा व्यापार तेजीत आहे. त्यामध्ये 6-20% प्रतिवर्षी वाढ होत आहे. परंतु फुलांच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा अतिशय कमी आहे, म्हणजे 0.07% इतका आहे. गेल्या काही वर्षातील फुलशेतीविषयी केंद्र शासनाची धोरणे लक्षात घेऊन मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांच्या आसपास अत्याधुनिक फुलोत्पादनासाठी उभारलेल्या उच्च तंत्रज्ञान हरितगृहांची उभारणी आता वाढल्याची दिसून येते आहे. तामिळनाडू हे भारतातील फुलोत्पादन करण्यामध्ये अग्रेसर असलेले राज्य असून त्याखालोखाल कर्नाटक राज्याचा समावेश होतो. या दोन्ही राज्यांमध्ये भारतात फुलशेतीखाली असलेल्या एकूण क्षेत्राच्या तसेच कर्नाटकमध्ये बंगळुरू शहरात भारतातील पहिले फुलांचे संगणकीकृत लिलाव विक्री केंद्र हे कर्नाटक ॲग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने सुरू केले आहे. मंडळी, जगातील बहुतांश देशातील फुलशेती ही खेळते भांडवल निर्माण करणारा व्यवसाय आहे. फुलपिके आणि शोभिवंत झाडे ही देशी आणि परदेशी व्यापारासाठी लागवड करण्यास उपयुक्त असून त्यापासून प्रति एकर मिळणारे उत्पादन हे तुलनात्मकदृष्ट्या शेतातील इतर नगदी पिके, भाजीपाला या पिकांपेक्षा जास्त आहे. शेती उत्पादन हे बाजारात किलो अथवा क्विंटलमध्ये विकले जाते, परंतु फुलांच्या दांड्यांची विक्री ही नगावर केली जात असते. त्यामुळे फुलदांड्यापासून मिळणारे उत्पादन हे सर्वसाधारणपणे अधिक असतं. साधारणतः ग्लॅडिओस, गुलाब, जर्वेरा, कार्नेशन, ऑर्किडस, ॲथुरियम इत्यादी फुलांपैकी बाजारात फुलदांडे विकले जातात. तुलनात्मकदृष्ट्या फुलपिके ही हंगामी असून लागवडीपासून त्यांना फुलावर येण्यासाठी कमी काळ लागतो, म्हणजे उत्पादकता अवस्थाही लवकर सुरू होत असते. सध्याच्या आधुनिक युगात फुलशेती करणे म्हणजे बाजारात चढ्या दराने विक्री होणाऱ्या लांब दांड्याच्या फुलपिकांची शेती करणे असे मानले जाऊ लागले आहे. उच्च प्रतीची लांब दांड्याची फुले प्रामुख्याने घराच्या आतील भाग सुशोभित करण्यासाठी, सभा, संमेलन, समारंभासाठी लागणारे स्टेज डेकोरेशन करण्यासाठी, तसेच फुलांचे गुच्छ, पाकळ्या, तुरे हे इतर कामासाठी लागत असतात. भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत सण आणि समारंभामध्ये जाई, जुई, मोगरा, आबोली, झेंडू, ॲस्टर, शेवंती, गॅलर्डिया इत्यादी फुलांच्या सुट्या भागांची मोठी मागणी असते आणि असे सण, समारंभ आणि उत्सव भारतात हे वर्षभर चालू असतात. फुलांचा वाढता उपयोग व्यक्तिजीवनात करण्याला सध्या भारतात वेगळेच महत्त्व आहे. अगदी माणसाच्या जीवनशैलीला फुलांचा उपयोग जोडलेला आहे असे म्हणणं वावगं ठरणार नाही. याशिवाय कित्येक लोक फुलशेती, लँडस्केप, हरितगृहातील फुलशेती या महत्त्वपूर्ण विषयाचे सल्लागार म्हणून काम देखील करत आहेत. तर काही लोक या विषयाच्या अद्ययावत ज्ञानाचे धडे घेऊन इतरांना प्रशिक्षण देण्याचा देखील प्रयत्न सध्या करत आहेत. फुलशेतीतील काही यशस्वी उद्योजक या व्यवसायात इतर सुशिक्षित लोकांना नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध सध्या करून देत आहेत. याशिवाय फुलशेतीमध्ये संशोधन आणि फुलपिकांचे उत्पादन या व्यवसायामध्येही मोठी संधी आहे. मोठ्या शहरांमध्ये सुंदर शहराचे नियोजन, त्याचा आराखडा तयार करणे, आखणी करणे आणि स्मार्ट सिटीची उभारणी करणे या हल्लीच्या वाढत्या शहरीकरणामध्ये अतिशय उच्च प्रतीचा आणि फायदेशीर व्यवसाय झाला आहे. जगामध्ये जवळपास 146 देश फुलांचे उत्पादन आणि विक्री या व्यवसायामध्ये अग्रेसर आहेत. अशा या व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्व असलेल्या फुलशेतीला सध्या सौंदर्याच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. स्मार्ट सिटीची संकल्पना आणि सध्या केंद्र शासनाने भारतातील 46 शहरांची सुंदर शहरामध्ये परिवर्तन करण्याची तसेच अनेक स्मार्ट सिटी उभा करण्याची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे त्या अंतर्गत करोडो रुपयांचे उत्पादन देणारा बांधकाम उद्योग नावरूपाला येत असला तरीही यामध्ये फुलशेती, शोभिवंत झाडे याचबरोबर अनेक प्रकारची उद्यानं तयार करण्याचं काम देखील सुरू होत आहे. त्यामुळेच त्याच्या सौंदर्य देखील भर पडणार आहे. शहराच्या सौंदर्याबरोबर घराचे आंतरबाह्य सौंदर्य देखील वाढायला हवं. घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी शोभिवंत पानाफुलांच्या कुंडीतील झाडांची आणि फुलांची कल्पकतेने सौंदर्यपूर्ण मांडणी करून घराच्या आतील शोभा वाढवण्यासाठी देखील आता मोठे प्रयत्न केले जात आहेत. तर अशा प्रकारे घर, व्हरांडा, खिडक्या, गच्ची असेल, त्याचबरोबर घराभोवतालचा मोकळा परिसर असेल, या ठिकाणी आता मोठे प्रयत्न केले जात आहेत. मंडळी, जागतिकीकरण झाल्यानंतर कृषी क्षेत्रात फुलशेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय ठरला आहे. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी एक चांगला मार्ग उदयास आला आहे. कमीत कमी क्षेत्रावर अधिकाधिक उत्पादन मिळण्याचं साधन म्हणून अल्पभूधारक असलेला शेतकरी याच्याकडे आकर्षित होत आहे. जागतिकीकरणामुळे विविध बाजारपेठा फुलांसाठी खुल्या झाल्या आहेत आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये फुलांची विक्री करण्याची संधी आहे. असे करून त्यातून बरीच परकीय गंगाजळी आपल्या देशात येऊ शकते. शेतकऱ्यांबरोबरच देशाचीही प्रगती होण्यास यामुळे मदत होणार आहे. जगभरात फुलशेतीचा विकास 10% दराने होत आहे आणि 50 जास्त देश मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन आणि व्यवसाय करत आहेत. फुलांच्या उत्पादन मूल्यानुसार अमेरिका, जपान, इटली, जर्मनी आणि कॅनडा हे देश अग्रेसर आहेत. तर चीन आणि भारतामध्ये फुलांखालील लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. जगात जास्तीत जास्त फुलांचा वापर करणाऱ्या देशांमध्ये युरोप, अमेरिका आणि जपानचा समावेश होतो. परंतु बरेच आफ्रिकन देश आता या क्षेत्रामध्ये आगेकूच करत आहेत. उत्पादन करण्यासाठी एक नवा मार्ग उपलब्ध होत आहे. 2013 साली जगामध्ये फुलांच्या निर्यातीचे मूल्य 20 अमेरिकन डॉलर इतके होते. यामध्ये फुलदांड्या, पाने, कुंड्यातील शोभेच्या वनस्पती, फुलांचे कंद याचा देखील समावेश होतो. मंडळी, उत्तम दर्जांच्या फुलांची निर्मिती करणे आणि त्याच्यापासून अधिकचा भाव मिळवणे हा शेतकऱ्यांचा फुलशेती करण्यामागचा मुख्य उद्देश असतो. परंतु उत्तम प्रकारे फुलांचे उत्पादन करणे हे त्याच्याच हातात असते. फुलांच्या गुणवत्तेवर फुलांची बाजारातील किंमत ठरत असते. फुलांच्या दर्जानुसार ग्राहकाला आनंद आणि समाधान प्राप्त होत असते. मंडळी, फुलोत्पादन आणि मार्केटिंगचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस अनेक बाबींचा अभ्यास करणं हे शेतकरी बांधवांना खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तावान फुलांचे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त उत्पादनच नव्हे, आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली जी मानांकनं आहेत त्याची सुद्धा काटेकोरपणे अवलंब करणं गरजेचं असतं. उत्तम दर्जाच्या पिकवलेल्या फुलांना योग्य तो भाव मिळवण्यासाठी फुलांची योग्य पद्धतीनं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. फुलोत्पादन करण्यासाठी जितक्या पुष्पदांड्याची काढणी केल्यानंतर लगेच त्यांना पाण्यामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. स्वच्छ पाणी, अवजारे, फुले ठेवण्याची बकेट, भांडे इत्यादी साहित्यांची वेळोवेळी स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं. काढणी झाल्यानंतर ही फुले वर्गीकरणासाठी वर्गीकरण विभागात ठेवण्यात येतात. मार्केटमध्ये पाठवण्या अगोदर फुलांच्या प्रतीनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. फुलांच्या वर्गीकरणासाठी जगामध्ये वेगवेगळी मानांकने अस्तित्वात आहेत. ती प्रत्येक देशानुसार वेगळी असू शकतात. गरजेनुसार वर्गीकरण केल्यानंतर फुलांचे पॅकिंग केले जाते. पॅकिंग करण्यासाठी विविध प्रकारचे बॉक्स उपलब्ध असतात. यामध्ये कोरुगेटेड फायबर बॉक्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. विविध आकाराचे आणि लांबी रुंदीचे बॉक्सेस सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यानुसार फुलांच्या प्रकारानुसार त्याची योग्य निवड केली जाते. ही पूर्ण प्रक्रिया वातानुकूलित क्षेत्रात करणं हे शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचं ठरू शकतं. मंडळी, 100% निर्यातक्षम फुलोत्पादन करणाऱ्या संस्थांना सरकारकडून सुद्धा 50% अनुदान हरितगृहातील पुष्प उत्पादनासाठी दिलं जात आहे. शिवाय अशा उत्पादनातून निघणाऱ्या मालाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असेल तर 50% माल स्थानिक बाजारामध्ये विकण्याची सवलत या संस्थांसाठी आहे. निर्यातक्षम फुलोत्पादनाचा उद्योग भारतात वाढावा म्हणून भारत सरकारने उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील 10% कर सवलत दिली आहे. तसेच आयात निर्यातीवरील या उद्योगाशी निगडीत असलेले नियमही शिथिल केले आहेत. यामुळे भारतात हरितगृहातील फुलशेती हा उद्योग सध्या नावारूपाला येऊ शकतो. याची कारणेही तशीच आहेत. एक म्हणजे भारताच्या जवळ सिंगापूर सारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे. भारताचे हवामान या उद्योगाला अत्यंत पोषक आहे कारण भारताच्या वातावरणात भरपूर सूर्यप्रकाश असून येथील हिवाळा, कृत्रिम प्रकाश, तापमान याची भारतातील हरितगृहांना गरज पडत नाही. तो त्यांना योग्य प्रमाणात नैसर्गिकरित्या वर्षभर उपलब्ध होत असतो. त्यामुळे साहजिकच फुलोत्पादनाच्या निर्यातीमुळे देशाला 20-25% जास्त परकीय चलन इतर शेती उत्पादनाच्या तुलनेत मिळते. तसेच प्रति हेक्टर उत्पादनही इतर पिकांच्या तुलनेत फुलशेतीपासून आपणास मिळू शकते. फुलांच्या निर्यातीत असलेला वाव फायदे लक्षात घेऊन अपेडा या संस्थेने भारतातील नोएडा, बेंगलोर, मुंबई या ठिकाणी फुलांचे लिलाव केंद्र स्थापन केले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक केंद्र पुणे या ठिकाणीही स्थापन होत आहे. याशिवाय भारतातील पुष्प उद्योजकांना फुले निर्यातीस प्रोत्साहित करण्यासाठी अल्समेर नेदरलँड येथे फुलांचे बाजार केंद्र उपलब्ध आहे. मानवी जीवनातील फुलांचे महत्व, फुलोत्पादनात असलेला वाव लक्षात घेऊन भारत सरकारनेही देशातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या फुलपिकावर संशोधन करून त्याचा विकास करण्यासाठी अनेक प्रादेशिक विभाग पाडले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे फुलशेतीस मिळत असलेले महत्त्व विचारात घेऊन शेतकरी बंधूंनी उच्च तंत्रावर आधारित फुलशेती करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणं हे आता अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. तर मंडळी, आपण भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मी रमेश पेठे घेऊन आलोय आपला आवडीचा कार्यक्रम स्वर बहार. श्रोते हो, आजच्या स्वर बहारची एक थीम आहे, मोठी इंटरेस्टिंग थीम आहे, ज्या थीमचा आनंद आपण सदैव घेत असतो. श्रोते हो, विसरणं म्हणजेच पुन्हा आठवणं. मग आपली फिल्म इंडस्ट्री त्याला अपवाद कशी बरे. या भूलण्याचा फॉर्म्युला आणि त्यातील रंजन फारच गोड आहे. त्यामुळं भूलण्यात आठवण आहे, प्रेम आहे, राग आहे आणि एक प्रकारचा विरह सुद्धा आहे. म्हणूनच आजच्या आपल्या स्वर बहारची थीम ही आहे भूलना. तेव्हा आनंद घेऊयात या थीमचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं गीत गात आहेत नितीन मुकेश आणि अनुराधा पौडवाल.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि अमित कुमार. गीत आहे असद भोपाली यांचं, संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

सिंधु स्वर बाहेर या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम आहे भूल ना. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत अलका याज्ञिक आणि बाबुल सुप्रियो. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे सपने साजन के.

हम तुम्हारे हैं सनम या चित्रपटातील गीत गात आहेत सोनू निगम आणि स्वप्ना अवस्थी. गीत आहे कार्तिक यांचं आणि संगीतकार आहेत बाली ब्रह्मभट. श्रोतहो स्वरभार या कार्यक्रमाच्या माध्यमातून भूलना या थीमचा आनंद आपण घेत आहात.

श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकत आहात कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत राजेश रोशन आणि चित्रपट आहे झुली.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम मोठी इंटरेस्टिंग आहे, ती आहे भूल ना. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे आशिकी.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार। कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत कुमार सानू आणि अलका याज्ञिक। गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत नदीम श्रवण आणि चित्रपट आहे बरसात।

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचे गीत गात आहेत अनुराधा पौडवाल, गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे नगीना.

श्रोते हो स्वर बाहर या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहे तो सुखविंदर सिंग. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे खिलाफ.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मोहित चव्हाण आणि श्रुती पाठक. गीत आहे कुमार यांचं, संगीतकार आहेत विशाल शेखर आणि चित्रपट आहे अंजाना अंजानी.

श्रोतेहो भूलना या थीमचा आनंद आपण घेत आहात स्वरभार या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे रोटी कपडा और मकान. श्रोतेहो स्वरभार या कार्यक्रमाविषयी आपणही आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 अर्थात 9970500900. पुन्हा आपण भेटणारच आहोत स्वरभारच्या पुढील भागात एका नव्या थीमसह. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

की तलाश में क्यों निकलते हो तुम? इश्क खुद तलाश लेता है जिसे बर्बाद करना होता है। मेरी लिखी बातों को हर कोई समझ नहीं पाता क्योंकि मैं एहसास लिखता हूँ। हे शब्द आपल्याला आपल्या अनोख्या भाव विश्वात घेऊन जातात, जे आपल्याला प्रकट करता आले नाहीत ते ऐकून आपण विविध रंगी जीवनशैली मध्ये अनुभवलेल्या भाव विश्वाचा आरसा ठरतात। आपणही नकळत त्या शब्दांच्या अनोख्या प्रवाहात वाहत गुलजारमय होऊन जातो। श्रोते हो, शब्द आणि त्या भाव विश्वातील जादूगार आणि साक्षात शब्दांचा साक्षात्कार म्हणजे लेखक गुलजार। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार गुलजार।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार गुलजार. गुलजार म्हणजे साहित्य विश्वाला पडलेले एक सुरेख स्वप्न. गुलजार म्हणजे शब्दांचे जादूगर. शब्दांशी खेळणाऱ्या या अवलियाबद्दल लिहिताना शब्दच तोडके पडतात. गुलजारांचा प्रवास हा खरंच शब्दापलीकडचा आहे. तो मांडत असताना, जाणून घेत असताना किती लिहावं आणि बोलावं असंच होऊन जातं.

आपण ऐकता रेडिओ तेरणा 90.4 एफएम आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार शो आहे गुलजार स्पेशल. गुलजार यांचं मूळ नाव संपूर्ण सिंग कालरा. सुरुवातीला मुंबईत त्यांनी गॅरेजमध्ये छोटी मोठी कामे केली, मात्र त्यांच्यातील लेखक त्यांना स्वस्त बसू देत नव्हता. रवींद्रनाथ टागोरांच्या लेखणीची त्यांना गोडी होतीच. वडिलांचा विरोध पत्करून गुलजार दिनवी या टोपन नावाने त्यांनी लिखाण सुरू केलं आणि हळूहळू संपूर्णची जिंदगी गुलजार झाली. शैलेंद्र आणि विमल रॉय यांनी गुलजार यांना चित्रपटांकडे वळवलं आणि सुरू झाला त्यांचा चंदेरी अक्षरांचा नवा प्रवास.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरची प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत गुलजार. बिमल रॉय यांनी 1963 मध्ये बंदिनी चित्रपटातून गुलजार यांना संधी दिली. बिमल रॉय आणि ऋषिकेश मुखर्जी यांसारख्या दिग्दर्शकांमुळे गुलजार यांची कारकीर्द बहरली. मोरा गोरा अंग हे गुलजार यांचं पहिलं गाणं. त्यानंतर त्यांनी आर डी बर्मन, सलील चौधरी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, विशाल भारद्वाज पासून ए आर रहमान पर्यंत त्यांची नाळ जुळली. एक खोल आणि तितकच मन तृप्त करणारी गीतं गुलजारांच्या लेखणीतून उतरत गेली.

0: वेलकम बैक बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आज प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार गुलजार. आजचा आपला बिग स्टार शो आहे गुलजार स्पेशल. गुलजार यांच्या लेखणीतून उतरलेलं मेरा कुछ सामान यासारखे गाणी असतील किंवा माचिस मधलं पाणी रे पाणी, नुकतंच राजी मधलं दिल बरो, हे गाणं ऐकताना डोळ्यात टचकन पाणी येतं. एकीकडे शब्दाला अर्थाच्या पुढे होऊन जाणारे गुलजार आजच्या काळाशी सुसंगत गाणी ज्या बखुबीनं लिहितात ते खरंच आश्चर्यकारक आहे. आंखें भी कमाल करती है कजरारे मधील या ओळी, ओंकारामधील बीडी चलैले आजच्या पिढीला डायरेक्ट कनेक्ट करणार, ही गुलजार साहेबांची ताकद.
1: मैंने

आपण ऐकताय बिग स्टार शो आजची प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार, आजचा आपला बिग स्टार शो गुलजार स्पेशल. गुलजार यांची अभिव्यक्ती केवळ गीता आणि कवितांवरच सीमित नसून त्यांनी पटकथा आणि दिग्दर्शनावरही हुकूमत गाजवली. आंधी, अचानक अंगूर, खुशबू, किनारा, परिचय, इजाजत, नमकीन, माचिस, मौसम, खुशबू यासारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून एक वेगळा ठसा गुलजारांनी उमटवला. हे चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीला देखील प्रगल्भ करून गेले. एकूणच एक वेगळी अनुभूती त्यांनी आपल्या दिग्दर्शनातून करून दिली.

आरजे प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत गुलजार आणि आजचा आपला बिग स्टार शो आहे गुलजार स्पेशल. गुलजार यांना 2004 मध्ये पद्मविभूषणाने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय साहित्य अकादमी पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं. 1991-88 साली गीतकारांचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. याचबरोबर 2013-2019-2021 या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्म फेअर पुरस्कार, 2004 साली पद्मविभूषण, 1977 साली बेस्ट डायरेक्टरचा फिल्म फेअर पुरस्कार आणि 2014 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. हीच खरी पावती त्यांच्या कामाची मानावी लागेल.

वेलकम बॅक. आपण ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत, आणि आपण हा शो एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आजचा आपला बिग स्टार शो आहे गुलजार स्पेशल. गुलजार यांच्या लिखाणातून एक समृद्ध अनुभव आपल्याला समोर येतो. मेरा कुछ सामान पासून बीडी जलैले हे शब्द आपल्याला लिहिलेल्या दुसऱ्या जगात घेऊन जातात. गुलजारांची चित्रपट आणि ती पात्र आपल्याला आपल्यातलीच वाटतात. ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत राहतात आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. हीच खरी शक्ती गुलजारांची आहे. म्हणूनच गुलजार यांची गीतं आपल्याला प्रेरक आणि आपली वाटतात.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार, आजचा आपला बिग स्टार शो एकदम स्पेशल, कारण आजचा आपला बिग स्टार शो आहे गुलजार स्पेशल. गुलजार हे आता कोणा एका व्यक्तीचं टोपण नाव नसून, ज्या ज्या वेळी आपण मनोरंजन क्षेत्रापलीकडेही जाऊन एखाद्या कलाकाराच्या जीवन मिळकतीचा अभ्यास करू लागतो, त्यावेळी समजून येतं की केवळ सफलताच नव्हे तर त्या शिखरावर जाण्यासाठी प्रत्येक लेखकाची कलाकाराची मनोकामना असते. पण गुलजार यांनी आपल्या गीतांनी आणि लेखन कार्यानं जे यश मिळवलंय तेथे त्यांना रसिकांनीच नेलंय. संवेदनशील, मार्मिक आणि हृदयस्पर्शी साहित्याची एक शैली म्हणजे गुलजार. मनाचा ठाव आणि हृदयाचा घाव आणि जीवनाचा तरंग अनुवाद म्हणजे गुलजार.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.